मंडी हो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशिष्ट ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ओएम फ्री कसं काय मंडली कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 to 10 नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑरेंज फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडली कार्यक्रम आणि मंडी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता कुणाचा वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे कुठले निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिनधास्त संकोच करायचे नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन सॉन्ग 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस नाहीतर फोनसुद्धा करा ऑन का सॉन्ग देऊ का तो मैं स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणारा आपल्या सगळ्यांसाठी अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे आज शनिवार 10 October आहे या कार्यक्रमाच्या लय भारी पद्धतीने आपण सुरुवात करणार आहोत आज ऋषिकेश रिकामी यांची समुद्र आवाजात घेणार भरारी आपल्या सगळ्यांसाठी

रसिक मंदी पर एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आर एम फ्री वर कसं काय मंडळीकर गाणं चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. 10 कार्यक्रम चालू असणार आहे. वीकेंड आताच सुरू होत आहे मंडी हो. हळूवारपणे वीकेंडचा आरंभ करूया, कारण मंडी हो जीवनामध्ये काही क्षण असतो ना की स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण आयुष्य फक्त धावण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. आनंदी जोशी अभय जोधपूरकर यांचे समुद्र आवाजात जरा जरा मन खुलवते.

जिसमुद्र आवाजात दशावतार या मूवी मधलं गाणं आहे ऋतुचक्र. होय म्हणजे हो, ऋतू बदललेला आहे, ऋतुचक्र बदललेलं आहे. त्यामुळे या जगामध्ये, पूर्ण विश्वामध्ये, आपल्या देशामध्ये ऋतू संबंधित समस्या आहेत. इथे मॉरिशसमध्ये पाण्याची समस्या आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? पाणी जपून वापरायचं आहे. तेव्हा आस्वाद घेऊया ऋतुचक्र. एन्जॉय दिस सॉन्ग.

पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची,

आणि यस म्हणजे हो हळूहळू उन्हाला सुद्धा येणार आहे, दुष्काळ होईना, पावसासाठी प्रयत्न करूया बरं का. कृषी वाणीकर, श्रुती जोशी आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात आस्वाद घेऊया. हे प्रथम गाणं आहे, पावसाचा आनंद घेऊया. पाऊस

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: म्हणजे कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरएम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांचे एंटरटेनमेंट साठी 9 to 10 AM नितीन बरोबर कार्यक्रम आहे सारे रेन संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमंडी हो सुमारे हाफ एन आवर टू गो रेडिओ

लोम तुम्ही वाढवा बरोबर गाऊ शकता नाचू शकता. प्रति वीकेंड सुरू होत आहे 7 ते 10 पर्यंत. अभिजीत सावंत आणि विश्वजा जाधव यांच्या समुद्र आवाजात बॅक टू द ओल्डीज रुपेरी वाळूत आस्वाद घेऊया.

एन एस मंडू हे प्रतिम गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो नक्कीच आणि विशिष्ट ह साक्षी होलकर यांच्या समोर आवाजात ही रे मोती आणि विशिष्ट हा आपल्या सगळ्यांना सांगण्यात इच्छितो आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मराठी संगीत सृष्टीमध्ये चित्रपट सृष्टीमध्ये बॉलिवूड मधील सुद्धा किंवा नाटकामधील सुद्धा एक हिरा हरपला आहे. तसेच यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो अर्थात स्वर्गवासी नाना पाटेकर यांना सर्व रसिकांकडून श्रद्धांजली वाहूया. या गीताच्या माध्यमातून अप्रतिम गीत आहे असं म्हणतात की असं नत होणे नाही. त्यांना आपण आदरांजली तसेच श्रद्धांजली वाहतो. हिरे मोती

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही? घरी आहात, निहारी चालू आहे, सफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाची कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्युनिंग करत राहा और एम्फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस सुद्धा आपण पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 नाहीतर फोन सुद्धा करा. अहून काच सौंदर्यकाथा जाऊया रोहित राऊत यांच्या समुद्र आवाजात. प्रवास करूया कोकणामध्ये, आस्वाद घेऊया कोकणाची माणसं साधी बोली.

संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तो लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ऑन ऑन ऑरेंज फ्री, तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाची सुंदर सांगता आम्ही करणार आहोत. रोहित रहूत सोनाली सोनवणी यांच्या समुद्र आवाजात सुंदरा आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन 9:30 AM.

पक्षाचं आणि उद्या नवरात्री सुरू असणार आहे तेव्हा या निमित्ताने आपले सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे ते क्या आणि नमस्कार आमच्याकडून.